श्रोते हो सुप्रभात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर वीज आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 11 जुलै 2026 सकाळचे 5:59 होत आहेत. विविध भारती नागपूर केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

0: शास्त्रीय संगीत, फिल्म संगीत और लोक संगीत में बांसुरी की भूमिका सुबह और शाम 6:45 सिर्फ विविध भारती पर।
1: हिंदी सिनेमा की कुछ कल्ट फिल्में उनके नाम पर हैं, स्पर्श, कथा, दिशा और चश्मे बदूर।
2: FM 100.6 MHz पर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो डॉक्टर।
3: सादर करीत आहोत कार्यक्रम केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर।
2: श्रोते हो नमस्कार। केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, आजचा आपला विषय आहे संसर्गाचं वार्षिक कॅलेंडर, म्हणजेच द सीझनल कॅलेंडर ऑफ इन्फेक्शन। आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर कमल भुतडा, जे फिजिशियन अँड क्रिटिकल केअर कन्सल्टंट, शिवाय डायरेक्टर आणि आयसीयूचे हेड सुद्धा आहेत। डॉक्टर कमल भुतडा, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत।
4: धन्यवाद।
2: सगळ्यात आधी हे सीझनल कॅलेंडर आपण म्हणतो आहे, हे म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं आहे।
4: सीझनल कॅलेंडर म्हणजे कसं आहे, आपण राहतो ट्रॉपिकल कंट्रीमध्ये आणि इथे बदलत्या हवामानानुसार, बदलत्या ऋतूनुसार संसर्गजन्य रोग पण वेगवेगळे होत असतात। फॉर एक्झाम्पल, आता उन्हाळा गेला आहे, उन्हाळ्यामध्ये जे संसर्गजन्य रोग कॉमनली होतात त्याच्यामध्ये एक आहे टायफॉइड, दुसरं आहे हेपेटायटिस कावीळ ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेत, जे दूषित पाण्यामुळे किंवा अन्न बऱ्याच वेळेला उघडं राहिलं आणि त्याच्यावर माशा बसल्या किंवा ते कंटॅमिनेट झालं तर त्याच्यामुळे होणारा कावीळ। फॉर एक्झाम्पल हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई या दोन कावीळचे आजार खूप जास्त कॉमन आहेत। आणि त्यानंतर दूषित पाण्यामुळे आणि उन्हाळ्याच्या तापमानामुळे जे अन्न बऱ्याच वेळेला उघडं राहतं, जे फ्रीजमध्ये राहत नाही किंवा आपण उघड्यावर खातो, स्ट्रीट फूड खातो, त्याच्यामुळे होणारे पोटाचे संसर्गजन्य रोग, त्यातला एक टायफॉइड तर मी आधीच सांगितलाय, पण जे डिसेंट्री किंवा डायरिया यासारखे आजार असतात ते पण उन्हाळ्यात कॉमन राहतात। मग त्यानंतर जो ऋतू येतो तो म्हणजे पावसाळा। पावसाळा म्हणजे जून पासून तर सप्टेंबर पर्यंत, अशा वेळेला बरेचसे संसर्गजन्य मोस्ट कॉमनली ज्याला आपण म्हणू डेंग्यू, चिकनगुनिया हे कॉमनली होतात। याचं कारण असं आहे की जे यांना हे जे दोन आजार आहेत जे याच्यामुळे होतात, डासांमुळे होतात, आणि ते जे डास आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये ग्रो होतं आणि ते थोडंसं जरी पाणी त्याला सापडलं, फॉर एक्झाम्पल पावसाळा आला, 5 दिवस पाणी नाही पडलं आणि त्याच्यामध्ये जे समजा काही नारळाची जी टर्फल आहे किंवा कुंड्यांच्या खाली ज्या प्लेट्स असतात त्याच्यामध्ये 10-15-20 ml पाणी आहे किंवा एसीच्या ट्यूबिंग मधलं जे 15-20 ml पाणी आहे त्याच्यामध्ये पण ते डास ग्रो होतात। आणि त्याच्यामुळे 2 वर्षापूर्वी पण तुम्ही पाहिलं असेल अचानक आपल्या पूर्ण देशामध्ये स्पेशली मध्य भारतामध्ये चिकनगुनिया खूप जास्त पसरला होता। आता हर्ड इम्युनिटी झाल्यामुळे तो कमी झाला, पण आता सर्वत्र पूर्ण शहरात कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे, स्वच्छ पाणी सर्वत्र पडलेलं आहे, ड्रममध्ये पडलेलं आहे, लोकांच्या घरचे कूलर अजूनही साफ झालेले नाहीत, त्याच्यामध्ये डेंग्यूचं जे मच्छर आहे किंवा डास आहे तो ग्रो होतो। तर या दिवसांमध्ये हे रोग खूप पसरतात। त्यानंतर या दिवसांमध्ये नदी नाले वाहतात, पाणी स्वच्छ राहत नाही आणि त्याच्यामुळे होणारे दूषित पाण्यामुळे होणारे पण रक्त खूप लवकर पसरतात। त्यानंतर येतो हिवाळा। हिवाळ्यामध्ये युजली फ्लू किंवा तत्सम जे रेस्पिरेटरी व्हायरसेस आपण ज्याला म्हणतो त्यांना तो हवामान अनुकूल असतो आणि त्याच्यामध्ये त्याचे व्हायरस लवकर पसरतात एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला। संसर्गजन्य रोग आहे, न्युमोनियाच्या केसेस ह्या पण वाढतात हिवाळ्याच्या ऋतूमध्ये। तर असं काहीच नाही की पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये न्युमोनिया होणार नाही किंवा फ्लू हा उन्हाळ्यामध्ये होणार नाही, स्पोरॅडिक केसेस चालू राहतील, पण फ्लूचा उद्रेक जसं जसं टेम्परेचर खाली जातो तसं तसं वाढत जातं। कोणताच हवामान भारतातला हा कोणत्याही संसर्गजन्य रोगासाठी टोटली नाही असं नाहीये, पण एक पर्टिक्युलर ऋतूमध्ये त्याच्या केसेस सडनली उद्रेक पावतात
2: नक्कीच। आणि डॉक्टर भुतडा, मग उन्हाळा आणि दूषित पाणी यामुळे जे आजार होतात त्याची लक्षणं कशी ओळखायची?
4: फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे 2-3 कॉमन आजार आहेत, एक आहे कावीळ आणि दुसरं टायफॉइड आणि तिसरे पोटाचे रोग। टायफॉइडमध्ये माणसाला फक्त ताप राहतं, हाय ग्रेड खूप जास्त ताप राहतं आणि तापाशिवाय

0: युजली त्याला दुसरे सिमटम्स नसतात. आपण फ्लू म्हटलं सायमल्टेनियसली तर त्याला सर्दी राहील, खोकला राहील, बाकीच्या गोष्टी राहतील. मग ज्या वेळेला माणसाला सर्दी, खोकला, खूप जास्त हातपाय दुखणे, कणकण अशातला प्रकार आहे, तर तो युजली टायफॉइड नसतो. टायफॉइड मध्ये फक्त आणि फक्त ताप असतं, एखाद वेळेला पोटात दुखतं, एखाद वेळेला लूज मोशन होते, पण मोस्टली हाय ग्रेड फिवर 102-103 ताप हा कंटिन्युअस 5-7 दिवस सुरू राहतो. आणि समजा त्यावेळेला आपल्याला दुसरे काहीच सिमटम नाही आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत एस्पेशली, तर आपण समजावं की ते मोस्ट प्रॉबेबली टायफॉइड असावं. आपल्या समजण्याने काहीच होत नाही, आपण डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
0: ज्या वेळेला कावीळ होतो उन्हाळ्यामध्ये एस्पेशली कॉमन आहे ए आणि ई, त्याच्यामध्ये माणसाला लो ग्रेड फिवर राहतं, डोळे पिवळे होतात, लघवीचा रंग गडद होतो, हळदीसारखा होतो एकदम, कोला कलर्ड युरिन पण होऊ शकते, त्यानंतर पोटामध्ये बऱ्याचदा दुखतं, सेंटरमध्ये उजव्या बाजूला दुखतं, माणसाला खूप जास्त नॉशिया किंवा त्याला आपण म्हणतो मळमळ होणे ते होतं, भूक लागत नाही आणि वॉमिटिंग पण होते, बऱ्याच पेशंटचे वजन पण कमी होतात. याच्यामध्ये जर हेपेटायटिस ए आहे तर युजली हे सेल्फ लिमिटिंग आहे, बऱ्याच दिवसांमध्ये आपोआप ठीक होतो. पण जर का हेपेटायटिस ई पॉझिटिव्ह आलं, पसरण्याचं जे साधन आहे ते दोघांमध्ये सेम आहे, पण समजा एच्या ऐवजी हेपेटायटिस ई व्हायरसचा जर प्रादुर्भाव झाला तर मग अशा वेळेला ते खूप सिरियस होऊन बऱ्याच वेळेला अशा पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटची पण आवश्यकता लागते.
2: त्यामुळे गंभीर,
0: हा गंभीर होऊ शकतो. हेपेटायटिस ई हा खूप गंभीर आजार आहे, एस्पेशली जर का ते प्रेग्नंट वुमन मध्ये हेपेटायटिस ई झालं तर लिटरेचर हे म्हणतं की 30% वुमनला, प्रेग्नंट वुमनला जर त्यांना हेपेटायटिस ई चा प्रादुर्भाव झालं तर 30% वुमनला लिव्हर ट्रान्सप्लांटची आवश्यकता भासू शकते.
2: म्हणजे काळजी घ्यायला हवी. आणि जर का असं काही आढळलं स्वतःमध्ये किंवा नातेवाईकांना तर लगेचच डॉक्टरांकडे जायला पाहिजे.
0: ते तर जायलाच पाहिजे, पण महत्वाची गोष्ट म्हणजे एक ऍडिशनल सांगतो मी, हे जे आधार आहेत हे संसर्गजन्य आहेत, हे दूषित पाण्यामुळे होतात, हे दूषित अन्नामुळे होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा कोणत्याही दिवसांमध्ये आपण या गोष्टी टाळायला पाहिजेत असं मला वाटतं.
2: नक्कीच डॉक्टर भुतडा, आपण खूप छान माहिती सांगत आहात आम्हाला. आता उन्हाळ्यात जे आजार होऊ शकतात ते पण आपण सांगितले आणि काय लक्षणं आहेत आणि काय करायला हवं हे सुद्धा आपण मार्गदर्शन केलं. मग पावसाळ्यामध्ये आता जे आजार होतात त्यांची लक्षणं काय आणि काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला.
0: आता तुमच्या लक्षात आलं असेल किंवा आपल्या जवळपासच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांपैकी तुम्हाला पण लक्षात आलं असेल, बऱ्याच जणांना थोडंफार सर्दीचा, थोडाफार हातपाय कणकण, हातपाय दुखणे, थोडाफार फिवर, घसा दुखतोय, फ्लूचा प्रभाव वाढत चाललाय. हा फक्त फ्लू नाही, इन्फ्लुएंझा व्हायरस नाही, बाकीचे पण जे रेस्पिरेटरी व्हायरसेस आहेत त्यांचे सर्वांचे सिमटम जवळपास सारखेच असतात, पण त्याचा प्रभाव आता हळूहळू वाढत चाललाय. फ्लूची सुरुवात पावसाळा सुरू झाल्यानंतर होते, कारण टेम्परेचर डीप होतं आणि त्याचा पीक जेव्हा थंडी होते त्यावेळेला त्याचा पीक राहतो, म्हणजे आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याचा खूप जास्त पीक राहतो. या आजारांमध्ये माणसाला खूप जास्त हातपाय दुखणे, काहीच करण्याची इच्छा न होणे, गळल्यासारखं वाटणे, सर्दी राहणे, घशामध्ये खूप दुखणे, खोकला राहणे हे सिम्पटम्स होतात. यातल्या बऱ्याच पेशंटना काही दिवसानंतर ब्रॉन्कायटिस होतो, म्हणजे हे जे इन्फ्लमेशन आहे जे घशामध्ये राहतं ते लंग्समध्ये जाऊन आपले जे एअरवेज आहेत त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन करतात आणि मग श्वास घ्यायला त्रास होतो. रात्रीच्या वेळेला एस्पेशली जेव्हा टेम्परेचर अजून कमी राहतं किंवा माणूस आडवा पडतो त्यावेळेला त्याला खूप जास्त खोकला राहतो. आणि 1000 पैकी 10 जणांना अशा केसेसमध्ये व्हायरल न्युमोनिया पण होतो, म्हणजे हा जो व्हायरस आहे त्याच्यामुळे न्युमोनिया होतो आणि मग माणसाचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. ज्या पद्धतीने आपण कोरोनामध्ये पाहिलंय त्याच पद्धतीचे सिम्पटम्स याच्यामध्ये असतात. दुसरे आजार जे या दिवसांमध्ये कॉमन आहेत त्यापैकी दोन महत्वाचे सांगायचे, म्हणजे एक आहे डेंग्यू. डेंग्यूमध्ये ताप राहतो, खूप हाय ग्रेड, खूप जोराचा ताप राहतो आणि खूप जास्त ताप राहतो आणि त्याच्यासोबत त्याचे खूप हाडं दुखतात. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर या तापाला बऱ्याच पुस्तकांमध्ये हाड तोड ताप म्हणून पण डिस्क्राईब केलेलं आहे, म्हणजे हातपाय इतके दुखतात, हाडं इतके दुखतात की असं वाटतं की ते तुटतील. ताप खूप जास्त राहणे आणि हातपाय दुखणे ह्या दोनच सिमटम त्याचे. पण मग हळूहळू काय होतं, डेंग्यूमध्ये माणसाचं ब्लड प्रेशर कमी कमी कमी होत जातं आणि मग त्याला चक्कर येणे, लघवी कमी होणे, चक्कर येऊन एखाद वेळेला भोवळ येणे या सर्व गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे 2 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा ताप असेल तर स्वतः इलाज करू नये, तुरंत डॉक्टरांना पण भेटावं, हेल्थ केअर सर्व्हिसेसकडे जावं आणि आपल्या टेस्ट करून घ्याव्या. तिसरा महत्वाचा आजार म्हणजे चिकनगुनिया. चिकनगुनिया आपल्याकडे 12-13 वर्षांपूर्वी खूप झाला होता, त्यानंतर 2 वर्ष

0: वर्षापूर्वी 2024 मध्ये खूप जास्त झाल्या होत्या. खूप जास्त म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फक्त आणि फक्त चिकनगुन्ह्याच्या केसेस होत्या आणि त्यापैकी बरेचसे पेशंट आजही येतात. 2 वर्षापूर्वी झालेल्या चिकनगुन्ह्याचे पेशंट आजही जॉईंट पेन घेऊन येतात. याचा अर्थ असा की हे खूप म्हणजे त्रासदायक आजार आहे. आता पण त्याच्या स्पोरॅडिक केसेस सापडतील, पण जितक्या केसेस 2 वर्षांपूर्वी झाल्या तितक्या केसेस आता सापडणार नाही, कारण एका लेवलची इम्युनिटी समाजात आलेली आहे. मग हळूहळू जशीशी पॉप्युलेशन एजिंग होत जातं आणि इम्युनिटी कमी होते, मग परत एकदा त्याचा उद्रेक होतो. पण अजूनही समजा जर तुम्हाला खूप हायग्रेड फीवर आहे आणि फक्त हाड नाही जोड दुखतायत, तर त्याला चिकनगुन्हा समजावा जोपर्यंत टेस्ट होत नाही आणि तुरंत डॉक्टरकडे जावं.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
2: आणि आजचा आपला विषय आहे संसर्गाचं वार्षिक कॅलेंडर म्हणजेच द सीझनल कॅलेंडर ऑफ इन्फेक्शन्स. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञ डॉक्टर कमल भुतडा, फिजिशियन अँड क्रिटिकल केअर कन्सल्टंट, डायरेक्टर आणि हेड ऑफ आयसीयू. नक्कीच. आणि एक अजून विचारावंसं वाटतं डॉक्टर, की मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लक्षणं सारखीच असू शकतात?
0: प्रत्येक एज ग्रुपमध्ये लक्षणांमध्ये थोडाफार फरक राहतो. काही बिमाऱ्यांची लक्षणं सारखेच असतात, काहींमध्ये फरक राहतो. आणि लहान मुलं बऱ्याचदा आपले सिम्पटम्स डिस्क्राईब करू शकत नाही, त्यामुळे बऱ्याचदा डिफरन्शिएट करणं मुश्किल होतं.
2: नक्कीच. आणि पावसाळ्यात जे आजार होतात बळावतात, तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
0: सर्वात महत्वाचं म्हणजे यातले जे संसर्गजन्य रोग आहेत, हे 2 महत्वाचे जे मी तुम्हाला सांगितले, डेंग्यू आणि चिकनगुनिया, हे साफ पाण्यामध्ये होणाऱ्या वाढणाऱ्या मच्छरांमुळे किंवा डासांमुळे होतं. सर्वात पहिले आपल्या घरामध्ये, आता उन्हाळा संपलाय, कूलरला एमटी करायचं, त्याची टाकी एमटी करायची, त्याला वाळूत घालायची, उलटं करायचं आणि ऊन दाखवून द्यायचं, हे सर्वात महत्वाचं. घरामध्ये एसीचं जे ट्यूबिंग असतं ज्याच्यामध्ये उन्हाळ्यांमध्ये पाणी जमा झालेलं आहे, त्याला तुरंत क्लीन करायचं. कुंड्यांच्या खालीमध्ये किंवा कुंड्यांमध्ये पाणी जमा झालं असेल तर त्याला पण ड्राय करून टाकायचं. छतावर जायचं, छतावर पाहायचं पाण्याची टंकी उघडी आहे का, किंवा टीन टप्पर काहीतरी पडलेलं आहे छतामध्ये आणि त्याच्यावर 200-500 ml पाणी जमा आहे त्याच्यामध्ये आणि बरेच दिवस पाणी नाही आलं, तितक्याशा छोट्याशा साप पाण्यामध्ये पण हे एडिस इजिप्टी नावाचं मच्छर आहे ते ग्रो होतं. असं काही असेल तर सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची. हे जे मी गोष्टी सांगितल्या स्वतःच्या घर, याच्यामध्ये साप आणि रस्त्यावर तर ग्रो होणार नाही ना, साप आणि रस्त्यावर जमा साचणार नाही आणि हे जे मच्छर आहेत हे साप पाण्याचे आहेत. त्यामुळे सर्वात पहिले प्रिव्हेन्शन किंवा जे चांगलं कार्य सुरू होतं ते स्वतःच्या घरात. मग जर आपली बिल्डिंग असेल तर बिल्डिंगमध्ये सर्वांची मीटिंग घेऊन साफ स्वच्छताकडे याच्याकडे कसं लक्ष देता येईल ते पाहायला पाहिजे. कुठे पाणी जमा असेल तर त्याला त्याचं ड्रेनेज कसं करता येईल. ह्यानंतरही हा जो मच्छर आहे हा डे टाईमला चावतो, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एडिस इजिप्टी चावतो. शरीराला शक्यतोवर लहान मुलांनी इन्क्लुडिंग अडल्टनी फुलबायांचं घालणं, हाफ स्लीव्ज घालू नये, घातले तर मॉस्किटो रिपेलंटचा वापर करावा, जे काही अप्रूव्ड असतील असे मॉस्किटो रिपेलंटचा वापर करावा, किंवा मच्छर घरांमध्ये फिरू नये किंवा ग्रुप त्याच्यासाठी जे काही रिपेलंट आपण लावतो, कॉईल लावतो, त्या प्रकारच्या गोष्टी करायला पाहिजेत, नंबर एक. आणि नंबर दोन, जे पावसाळ्यांमध्ये दूषित पाण्यामुळे होणारे जे संसर्गजन्य रोग आहेत, माझा एक स्वच्छ सल्ला आहे, स्वच्छ ठिकाणी खा, स्वच्छ खा, स्ट्रीट फूडला अवॉइड करा. जिथेही जाता आपल्याला जर माहिती आहे की इथलं पाणी कसं मिळणार आहे आपल्याला माहीत नाही, स्वतःहून घरची बॉटल सोबत घेऊन जा.
2: नक्कीच, ही खबरदारी बाळगली तर आपण अनेक आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो.
0: बिलकुल
2: डॉक्टर भुदडा, मग हिवाळ्यात जे आजार पसरतात मुख्यत्वे श्वसनाचे पण बऱ्याच जणांना आजार होतात, ते कुठल्या प्रकारचे असतात आणि काय लक्षण असतात हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
0: श्वसन रोग किंवा रेस्पिरेटरी इलनेसेस हे हिवाळ्यांमध्ये जास्त होतात कारण टेम्परेचर कमी राहतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे आजार आहेत, जे संसर्गजन्यवाले जे आजार आहेत, फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्झा झाला किंवा दुसरे रेस्पिरेटरी व्हायरसेस आहेत, समजा तुम्हाला आजार आहे किंवा मला आजार आहे आणि तुम्ही माझ्याजवळ येऊन 1 मीटर डिस्टन्सवर 5 मिनिटांसाठी जर माझ्या बाजूला बसल्यात, तरी सुद्धा हा माझ्यापासून तुमच्याकडे एअरमधनं ड्रॉपलेट्समुळे ट्रान्सफर होऊ शकतो. आता आपण नेशन नाही पॉप्युलेशन आहोत आणि ट्रॅव्हलिंग, एअर ट्रॅव्हल खूप वाढलंय. आता एक विमानातनं लोक 200 लोक जातात आणि ते विमान 2 तासासाठी बंद आहे. समजा जर त्या विमानामध्ये बसलेल्या 200 जणांना फ्लू असेल तर
2: पसरणार
0: तो पसरणार आहे. आपण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतो, आपण गाड्यांमध्ये करतो, उन्हाळ्या हिवाळ्यांमध्ये लग्न जास्त असतात, लग्नसराईमध्ये आपण जातो. आपण सोशलायझेशन बंद नाही करू शकत, पण मग आपण हा विचार करायला पाहिजे की

0: तर मला फ्लू असेल तर मी अननेसेसरी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये जेणेकरून माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल. आपण जर प्रत्येकाने ही खबरदारी बाळगली अनलेस इट इज इम्पॉर्टंट, इफ वी हॅव गॉट फ्लू आपण दुसरीकडे अशा ठिकाणी जाऊ नये जिथे आपण दुसऱ्यांना तो आजार देऊ शकतो. दुसरा आपल्याला काय देईल ती वेगळी गोष्ट, पण आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये. मला फ्लू आहे, मी जाणार नाही, मी कुठेच जाणार नाही. ऑफिसमध्ये जर मी गेलो तर जर मला माझं क्लोज केबिन असेल तर मी जाईल. माझं जर ओपन केबिन आहे आणि जिथे 10 जण आजूबाजूला बसून आहेत आणि मला खूप एक्स्ट्रीम फ्लू सुरू आहे, मी जाणं अवॉइड करायला पाहिजे. आणि काय होतं, या फ्लूमुळे माणसाची इम्युनिटी कमी होते आणि बऱ्याचदा फ्लूचा व्हायरस लंग्समध्ये जातो, सेकंडरी बॅक्टेरियल न्युमोनिया होतो आणि मग आजार छोट्याचा
1: मोठा होतो. आणि डॉक्टर भुतडा, मग बरेच हे जे हंगामी आजार होतात त्यांची लक्षणं कधी कधी सारखी असतात, अंगदुखी, अशक्तपणा, तीव्रता, पण मग ह्याला कसं क्लासिफाय करायला हवं किंवा सामान्य मनुष्याला
0: नाही समजणार? बरोबर आहे. ताप हा प्रत्येकामध्ये राहणार, संसर्गजन्य रोगांमध्ये ताप हा मॅक्सिमम लोकांमध्ये येणारच. एक्स्ट्रीम्स ऑफ एज जर तुम्ही म्हणालेत, फॉर एक्झाम्पल खूपच व्यक्तीचं वय खूप जास्त आहे अशा वेळेला इम्युनिटी कमी राहते, एखाद्या वेळेला ताप म्हणून तो आजार येणार नाही पण त्याला सायमल्टेनियसली आहे. तर ताप हा एक, ताप प्रत्येक ताप म्हणजे फ्लू किंवा प्रत्येक ताप मध्ये म्हणजे डेंग्यू किंवा मलेरिया किंवा चिकनगुनिया असं नसतं. डेंग्यूमध्ये हाड दुखणार, चिकनगुनियामध्ये जॉईंट पेन होईल, टायफॉइडमध्ये फक्त ताप राहणार, फ्लूमध्ये तापासोबत हातपाय दुखी, कणकण, सर्दी, घसा दुखणे, खोकला या बऱ्याचशा गोष्टी राहतील. कावीळमध्ये ताप राहील, उलटीसारखं वाटणं, डोळे पिवळे होणं, लघवीचा रंग खूप जास्त गळद होणे, वॉमिटिंगसारखं वाटणं, उलटी होणे, अशातले प्रकार राहतील. तुम्ही जर म्हणाल तर चिकनगुनियामध्ये रॅश पण येईल, डेंग्यूमध्ये रॅश येईल. एक स्क्रब टायफस नावाचा आजार आहे जो आपल्या सेंट्रल इंडियामध्ये खूप कॉमन आहे आणि तो पावसाळ्यानंतर सुरू होतो. का? कारण इथे आता लोक शेतामध्ये काम करतात, शेतामध्ये अन्नवाणी पायाने जातात काम करताना, किंवा आपण गवतावर जातो, गार्डनमध्ये जातो, अन्नवाणी पायाने जातात आणि त्या स्क्रब टायफसचा जो किडा असतो तो खूप बारीक आहे, तो दिसत नाही आणि तो आपल्याला पायाला चावतो. आपल्याला माहीत पण पडत नाही, पायावरनं वर जातो, ग्रॉइनमध्ये चावतो, बगलेत चावतो आणि मग तिथनं त्याचे बॅक्टेरिया शरीरामध्ये जातात आणि त्याच्यामुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर पण होऊ शकतो. तर अनवाणी पायाने चालणे अवॉइड करायला पाहिजे जिथे आपल्याला शक्य आहे तिथे. तर प्रत्येक इलनेसमध्ये काहीतरी स्पेसिफिक सिमटम्स असतात त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकतं. माझं असं मत आहे की ताप एक दोन दिवस, दोन दिवसानंतरही ताप आहे, घरगुती उपाय ला बाजूला ठेवायचं आणि एकदा डॉक्टरना भेटून घ्यायचं आणि निदान करून घ्यायचं. हा ठीक आहे, मला फ्लू आहे म्हणजे मला आता जास्त औषधांची आवश्यकता नाही, मी घरी जाईल, किंवा अजून काही दुसरा आजार आहे. तर प्रत्येकाचे सिमटम्स वेगवेगळे आहेत, तर आपण ते डॉक्टरांकडनं करून घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं केव्हाही योग्य आहे.
0: योग्य आहे.
1: आणि डॉक्टर भुतडा, असं बरेचदा होतं की एक जनरल टेंडन्सी दिसते लोकांमध्ये की ताप, सर्दी, खोकला झाला की आपण मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन त्यांना सांगतो आणि औषध घेऊन येतो, याविषयी आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल?
0: आजकाल सरकारी रेग्युलेशनमुळे बऱ्याच मॅक्सिमम फार्मसीजमधनं आता विदाऊट प्रिस्क्रिप्शन मेडिसिन मिळत नाही, तरी सुद्धा मेरे पहचान का है, मैं जाता हूं, दवा मिल जाएगी, असं होतं बऱ्याचदा. आपल्याकडे मॅक्सिमम पेशंट आता आमच्याकडे जे येतात ते आधीच आम्हाला सांगतात, सर मैं ओटू की गोली खा के आया हूं, सर मैं एझिथ्रोमायसिन लेकर आया हूं. ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो, जर आपल्याला सर्दी, खोकला, फ्लू सारखा आजार आहे तर 99% केसेसमध्ये तो व्हायरल आहे. मग अँटीबायोटिकची आवश्यकता का? नाही. एक अँटीबायोटिक जर आज आपण खाल्लं तर हे पुढच्या पिढीवर अन्याय आहे असं माझं मत आहे. त्याचं मी कारण सांगतो तुम्हाला. समजा मी आज अँटीबायोटिक खाल्लं आणि मला त्याची आवश्यकता नव्हती, तर माझ्या शरीरामध्ये जे नॉर्मली राहणारे बॅक्टेरिया आहेत त्यांना पण मी तो अँटीबायोटिक मारून टाकेल. आता फ्लू हा व्हायरस आहे, मी त्याला अँटीबायोटिक खाऊन येतो, आवश्यकताच नाही. मग माझं शरीर आता रेझिस्टंट झालंय त्या अँटीबायोटिकला. मग समजा जर का मला खरंच पुढच्या 2 महिन्यात नवीन बॅक्टेरियल इन्फेक्शन झाला तर तो छोट्या औषधाला मानणारच नाही, कारण रेझिस्टन्स डेव्हलप झालंय. मग हे जे आपल्याला उठसूट सवय आहे, सर मी ओफ्लॉक्सॅसिन ऑरंडाझॉलची गोळी खाल्ली, मला पोटाचा डायरियाचा प्रॉब्लेम होता, खाल्ला, मग बऱ्याचदा तो मोठ्या व्यक्तींमध्ये व्हायरल असतो किंवा सेल्फ लिमिटिंग डायरिया असतो, त्याला तुम्हाला अँटीबायोटिकची आवश्यकता नसते. किंवा सर्दी, खोकला, फ्लू, घसा दुखणे हे व्हायरल आहे, इन्फ्लुएंझा व्हायरस किंवा अजून कोणता दुसरा व्हायरस आहे, अँटीबायोटिकची आवश्यकता नाही. 100 जणांना फ्लू झाल्यानंतर फक्त 5-6% लोकांना सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि मग अँटीबायोटिक

0: ऍसिडची आवश्यकता असते. आम्ही एझिथ्रोमायसिन असंच खातो. आम्ही एमॉक्सिसिलिन क्लॅव्हिलॅनिक ऍसिडची गोळी कोणाला न विचारता, सर मी एमॉक्सिसिलिन क्लॅव्हिलॅनिक ऍसिडची गोळी खाल्ली, एकदा खाल्ली, सर मी दिवसात ना एकदा खाल्ली, डोज अपुरा आहे. पहिली तू गोष्ट आवश्यकताच नाही. मग मला असं वाटतं की अँटीबायोटिक पॉपअप करणं, मी तुम्हाला एक महत्वाचं सेंटेन्स सांगतोय, लक्ष द्या. पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त रेझिस्टंट बॅक्टेरिया जर कुठे आढळत असतील तर भारतात आढळतात. आणि का? त्याचं एकच कारण आहे, मिसयूज अँड ओव्हर यूज ऑफ अँटीबायोटिक इन अवर कंट्री. म्हणजे जिथे आवश्यकता नाही तिथे अँटीबायोटिक खाणे आणि वाजवीपेक्षा जास्त खाणे, या दोन्ही गोष्टी खतरनाक आहेत. बॅक्टेरिया रेझिस्टंट होतात आणि मग त्याचा प्रॉब्लेम पुढच्या पेशंटला, तो रेझिस्टंट बॅक्टेरिया सर्वत्र पसरतो आणि जर का तो सर्वत्र पसरला तर पुढच्या वेळेला कम्युनिटीमधनं येणारा जो व्यक्ती आहे ज्याला न्युमोनिया झाला त्याला साध्या औषधांवर तो मानणारच नाही, मग त्याला हायर अँटीबायोटिक द्यावे लागतील.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
0: आजकाल टेंडन्सी झाली, लोक क्लिनिकमध्ये येतात, सर मला अँटीबायोटिक का नाही दिलं. मी म्हणतो जर अशा आजारांसाठी तुम्ही डॉक्टरांकडे गेले आणि तुम्ही उठताना डॉक्टरांना विचारायला पाहिजे सर मला अँटीबायोटिक दिलं का, हे नाही विचारायचं मला अँटीबायोटिक का नाही दिलं, हे विचारायचं मला अँटीबायोटिक दिलं का. जर डॉक्टरांनी म्हटलं हो तर परत खाली बसायचं आणि विचारायचं मला अँटीबायोटिक का दिलं. मी अँटीबायोटिकला एक खूप मोठं हतियार समजतो आणि छोट्या गोष्टीला इतकं मोठं हतियार वापरू नये असं मला वाटतं.
2: नक्कीच. आणि मग उपचार पद्धतीकडे आपण वळूया. उपचार तर आपण घ्यायचेच आहेत, पण मग स्वतःमध्ये काय बदल करायला पाहिजे प्रत्येकाने?
0: स्वतःमध्ये बदल,
2: इम्युनिटी जर का आपल्याला आपली वाढवायची
0: असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, सर्वात महत्वाची मी म्हणजे आतापर्यंत जे सांगितलंय त्याच्यामधला एक सेंटेन्स म्हणजे प्रिव्हेन्शन अँड इम्युनिटी दोन्ही गोष्टी झाल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला फ्लू आहे किंवा असे संसर्गजन्य रोग आहेत जोपर्यंत त्याचा प्रादुर्भाव राहतो, फॉर एक्झाम्पल फ्लू हा 5 ते 7 दिवस पसरतो, मग 5 ते 7 दिवस त्या व्यक्तीपासून दूर राहणे. समजा चिकनगुनिया, चिकन पॉक्स हा उन्हाळ्यात खूप कॉमन होता, यंदा पण उन्हाळ्यामध्ये चिकन पॉक्स खूप झाला. ज्याला चिकन पॉक्स आहे तो चिकन पॉक्स 9 ते 10 दिवसांपर्यंत पसरू शकतो, त्याच्यापासून दूर राहणे. आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी सर्वात पहिले प्रिव्हेन्शन, मग ज्या ज्या गोष्टींपासून दूर राहत आहे तर ते दूर राहणे. आता त्यानंतरही आपल्याला होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे? काही वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीजेस आहेत, तिथे आपल्याला वॅक्सिन घेता येतं. फॉर एक्झाम्पल फ्लू आहे, फ्लूचं वॅक्सिन अवेलेबल आहे दरवर्षी, ते WHOच्या गाईडलाईननुसार मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये दरवर्षी ते फ्लूचं वॅक्सिन बदलतं, त्याच्यामध्ये थोडाफार बदल येतो. मग कोणी लावायला पाहिजे? फॉर एक्झाम्पल जी प्रेग्नंट वुमन आहे, एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कार्डियक प्रॉब्लेम आहेत, किडनी प्रॉब्लेम आहेत, सिकल सेल डिसीज आहेत, लंग्सचे आजार, अस्थमा, COPD आहे, त्यांनी फ्लूचं वॅक्सिन दरवर्षी माझ्या मते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लावायला पाहिजे. त्याने आपली इम्युनिटी वाढेल, 100% प्रिव्हेन्शन होईल असं नाही. बऱ्याचदा लोक जे हॉस्टेलमध्ये राहतात, क्राऊडेड प्लेसेसमध्ये राहतात, त्यांनी पण त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. चांगलं खायला पाहिजे, स्वच्छ खायला पाहिजे इम्युनिटी वाढवण्यासाठी, या काही गोष्टी आहेत.
2: डॉक्टर, आयसीयू मध्ये आपण आजवर अनेक रुग्णांचे उपचार केलेले आहेत, मग टायफॉइड किंवा एखादा गंभीर जे व्हायरल इन्फेक्शन असतं ते किती गंभीर होऊ शकतं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्याकडनं.
0: मी दोन उदाहरणं देईल. सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे डेंग्यू, कारण आता डेंग्यूचं सीझन आहे. होणार, वाढणार, नाही वाढणार ती वेगळी गोष्ट. या सीझन डेंग्यू मध्ये काय असतं? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पेशंट येतो, पहिल्या दिवशी आला, दुसऱ्या दिवशी ताप आणि खूप हाडं दुखतायत, मी पाहतो डेंग्यू पॉझिटिव्ह आहे. मग प्रत्येक डेंग्यूच्या पेशंटला आपण हॉस्पिटलमध्ये भरती करत नाही, मग आपण त्याला सांगतो लिक्विड भरपूर घे, कारण त्याच्या ज्या धमन्या असतात, कॅपिलरीज असतात, त्या लिकी असतात, त्यातनं फ्लुइड बाहेर निघतं, BP कमी होतं, म्हणून आपण म्हणतो लिक्विड भरपूर घ्या, डेली CBC हिमोग्लोबिन चेक करायचं, प्लेटलेट चेक करायचे. हिमोग्लोबिन जर वाढायला लागलं तर याचा अर्थ शरीरात पाणी कमी होतं. मग काय होतं? आपण बऱ्याचदा OPD बेसिसवर बाह्य रुग्णांमध्येच त्या पेशंटला मॅनेज करतो आणि 50% ऑफ दी केसेसमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती पण करावं लागत नाही. पण काही पेशंट काय असतात, इतक्या जास्त कॅपिलरीज लीक होतात की त्याचं BP ड्रॉप होतं सिग्निफिकंटली, मग अशा वेळेला त्याला आपण आयसीयूमध्ये भरती करतो. युजली आयसीयूमध्ये त्या पेशंटला आपण भरती करतो ज्याला सेम आजार जो नॉर्मली OPD

0: बेसिसवर पण मॅनेज होतो. पण जर त्याने गंभीर रोग त्याचं घेतलं तर, फॉर एक्झाम्पल फ्लू, फ्लू मध्ये माणसाला सिम्पल सर्दी खोकल्याला आपण भरती तर करणार नाही, आयसो दूरची गोष्ट वॉर्डातही भरती करणार नाही. पण समजा त्या सर्दी खोकल्यामुळे माणसाला निमोनिया झाला, त्या सर्दी खोकल्यामुळे ब्रॉन्कायटिस येऊन व्हायरल निमोनिया होऊन ऑक्सिजनची कमतरता झाली, मग अशाळाला आपण आयसीयूमध्ये भरती करतो. कोविडच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच पेशंटला आपण ओपीडीमध्येच ट्रीटमेंट देऊन घरी ठेवलं, पण ज्यांचं ऑक्सिजन कमी झालं त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मग काय होतं, आयसीयूमध्ये जेव्हा पेशंट जातो ना तर त्याचे काही काही ऑर्गन प्रॉब्लेम मध्ये येतात, आणि महत्वाचे ऑर्गन म्हणजे कसे, सर्वात पहिलं म्हणजे माणसाचं ब्लड प्रेशर. इन्फेक्शनमुळे माणसाचं बऱ्याचदा ब्लड प्रेशर ड्रॉप होतं. मग जेव्हा ब्लड प्रेशर ड्रॉप होतो तर इम्पॉर्टंट ऑर्गनला रक्ताचा पुरवठा हळूहळू हळूहळू कमी होतो. मग किडनीला ब्लड पुरवठा कमी झाला तर किडनीवर सूज येते. साध्या भाषेत सांगायचं तर किडनीवर सूज. मग लघवी कमी होते, क्रिएटिनिन वाढतं, मग तोच प्रॉब्लेम लिव्हरवर येतो, मग थोडंफार बिलिरुबिन वाढतं. ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे सर्व प्रॉब्लेम येतात. मग दुसरी महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मॅक्सिमम इन्फेक्शनमध्ये, एस्पेशली रेस्पिरेटरी इन्फेक्शनमध्ये लंग्सवर सूज येते, साध्या भाषेत सांगायचं झालं तर, आणि मग माणसाचं ऑक्सिजन कमी होतं. मग असे हे सिरियस पेशंट आपण आयसीयूमध्ये भरती करतो जेव्हा त्यांना डिफरंट ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम येतो, आणि मग तिथे त्यांचं मॉनिटरिंग होऊन एक एक ऑर्गनला सपोर्ट देतो जोपर्यंत ते ऑर्गन आपोआप किंवा मशीनींच्या सहाय्याने किंवा औषधांच्या सहाय्याने रिकव्हर होत नाही तोपर्यंत त्यांना आयसीयूमध्ये ठेवतो.
1: नक्कीच. आणि डॉक्टर भुतडा, मग हिवाळ्यात जे श्वास घेण्याचे त्रास होतात, मग व्हेंटिलेटर केअर कधी कधी त्यांना लागते, ह्याविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
0: व्हेंटिलेटर म्हणजे काय आहे? व्हेंटिलेटर हे जेव्हा माणसाचे लंग्स हे निमोनियामुळे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे लंग्समध्ये प्रादुर्भाव होतो, आणि मग काय होतं, लंग्समधनं ऑक्सिजन रक्तामध्ये जातं. मग समजा जर का ते रक्तामधनं ऑक्सिजन शरीरातल्या डिफरंट माणसाचं जीवन हे ऑक्सिजनवर आहे, आणि मग ते जे ऑक्सिजनचं जे ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, मग अशा वेळेला आपण काय करतो, अशा पेशंटला आपण सिम्पल ऑक्सिजन देतो. त्या सिम्पल ऑक्सिजनने जेव्हा होत नाही आणि त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होतो, मग अशा पेशंटला आपण कृत्रिम श्वासावर मशीनीवर टाकतो, त्याला आपण व्हेंटिलेटर म्हणतो. मग अशा पेशंटला आपण बेशुद्ध करतो, तोंडातून एक ट्यूब लंग्समध्ये जाते आणि त्यातनं प्रेशरने आपण माणसाला ऑक्सिजन देतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या व्यक्तीचे लंग्स हे औषधांच्या सहाय्याने किंवा आपोआप रिकव्हर होत नाही. समजा जर का बॅक्टेरियल निमोनिया आहे, आपण औषधं देतो, निमोनिया रिकव्हर होतो, लंग्स ठीक होतात, पेशंटला व्हेंटिलेटरवरनं काढून टाकतो आणि मग पेशंटचा श्वास स्वतः सुरू होतो. व्हायरल निमोनिया असेल तर व्हायरल निमोनियाकरता खूप जास्त औषधं नाहीत, मग अशा वेळेला प्रोलॉंग्ड पिरियडपर्यंत व्हेंटिलेटर लागू शकतं, पण हळूहळू हळूहळू लंग्स स्वतः रिकव्हर होतात. आणि मग जेव्हा लंग्सचं फंक्शन रिकव्हर होतं, ऑक्सिजनचं डिफ्युजन परत सुरू होतं, मग अशा वेळेला आपण त्याचं व्हेंटिलेटर काढतो. व्हेंटिलेटर ही घाबरण्याची वस्तू नाही आहे, एक लाईफ सपोर्ट आहे. लाईफ सपोर्ट आहे कारण ते आपल्या लंग्सला सपोर्ट देतं. जोपर्यंत लंग्स काम करत नाही, मग त्यावेळेला लंग्सचं काम व्हेंटिलेटर करतं, आणि मग जेव्हा लंग्स रिकव्हर होतात व्हेंटिलेटरला आपण काढून टाकतो. त्यामुळे व्हेंटिलेटर चांगल्या पद्धतीने जर का मॅनेज झाला तर बरेचसे पेशंट त्यातनं रिकव्हर होऊ शकतात.
1: डॉक्टर भुतडा, आपण आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काय संदेश देणार आपण?
0: म्हणजे हा जो महत्वाचं लक्षण आहे प्रत्येक संसर्गजन्य रोगाचं, ताप महत्वाचं लक्षण आहे. तापाला माणसाने लाईटली घेऊ नये, हलक्यात घेऊ नये. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सिम्पल साधा छोटा मोठा सर्दी खोकला असेल, मी म्हणत नाही की डॉक्टरांकडे त्वरित जा घरगुती उपायाने साध्या सिम्पल पॅरासिटामॉलच्या गोळीने, बऱ्याचदा तो ठीक होऊन जातो फ्लूचं जर आजार असेल. पण बाकी कोणत्याही तापाला युजली आपण त्याचं गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे. ताप म्हणजे हा एक आजार नाही, ताप म्हणजे हे लक्षण आहे. प्रत्येक बिमारीमध्ये तापाचं महत्व वेगळं आहे आणि त्याची वेळी एका प्रॉपर वेळेवर काळजी करणे आवश्यक आहे. गोल्डन अवर ज्याला आपण म्हणतो ना, त्याची काळजी करणे खूप आवश्यक आहे. समजा आपण जर का ती वेळ चुकलो तर छोटा आजार मोठा होऊ शकतो. म्हणजे तापाला लाईटली घेऊ नका असं माझं मत आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की हो आता एक दिवस दोन दिवस झालेत आणि हे आपल्या आटोक्याच्या बाहेरचं आहे, बेटर टू सीक ऍडवाइस ऑफ अ डॉक्टर ॲज सून ॲज पॉसिबल. दॅट इज गोल्डन अवर रूल.
1: नक्कीच. डॉक्टर कमल भुतडा, आज आपण इकडे आलात आणि संसर्गाचा वार्षिक कॅलेंडर म्हणजे सीझननुसार जे काही संसर्गजन्य रोग बळावतात त्यापासून आपण कसा बचाव करावा आणि काय काळजी घ्यायला हवी याविषयी आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं आपल्या उपस्थितीसाठी. आम्ही आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: आताच आपण केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम ऐकत होतो. आजचा आपला विषय होता संसर्गाचा वार्षिक कॅलेंडर म्हणजेच द सीझनल कॅलेंडर ऑफ इन्फेक्शन्स. आणि आपल्याला मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर कमल भुतडा.

0: फिजिशियन अँड क्रिटिकल केअर कन्सल्टंट, डायरेक्टर आणि हेड ऑफ आयसीयू. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात केअर हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.

श्रोते हो, आताच आपण केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा लाईव्ह रेकॉर्डेड फोन इन कार्यक्रम ऐकलत. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्राने प्रसारित केला. FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्यरंग. नाट्यरंग या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया महानंदा या नाटकातलं शौनक अभिनेक्षकी यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया वासवदत्ता या नाटकातलं अरविंद पिळगावकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं हे पद. संगीतबद्ध केलं आहे जितेंद्र अभिषेकी यांनी.

बैजू या नाटकातलं पंडित राम मराठे यांनी गायलेलं वसंत गान यांचं हे पद आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं माणिकराव ठाकूरदास.

यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रंगात रंगला श्रीरंग या नाटकातलं पंडित राम मराठे यांच्या स्वरात योगिनी जोगळेकरांचं हे पद. संगीतबद्ध केलं आहे राम मराठे यांनी.

दार उघडवय दार या नाटकातलं रामदास कामत यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांचं पद आपण ऐकत होतात. संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात हे बंध रेशमाचे या नाटकातलं पद. शांता शेळके यांच्या पदाला संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: श्रोताओं, इसी गीत के साथ आज का मिश्र संगीत यह कार्यक्रम संपन्न होता है। यह कार्यक्रम आपने सुना विविध भारती के नागपुर केंद्र से। FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षतेखाली आज नागपूरच्या हॉटेल रॅडिसन ब्लू इथं ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली असून आज होणाऱ्या बैठकीत सदस्य देशांचे परिवहन मंत्री आपापल्या देशाच्या परिवहन संदर्भातील घोषणापत्रांचं सादरीकरण करणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरच्या वतीनं आज आणि उद्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर नागपूर इथं अॅक्युकॉन 2026 राष्ट्रीय अॅक्युपंक्चर परिषद होते आहे। परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह देशभरातील तज्ज्ञ सहभागी होणार आहे। महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरनं प्रथमच अॅक्युपंक्चरचे प्रथम अध्यक्ष डॉ रुमी एफ बेरामजी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या परिषदेत 700 अधिक प्रतिनिधी सहभागी होऊन अॅक्युपंक्चर शिक्षण, संशोधन आणि उपचार पद्धतींवर चर्चा करणार आहे। सर्वोच्च न्यायालयात जनसुनावणीदरम्यान एका वकिलानं काल गोंधळ घातला। न्यायालयात फाईल हवेत भिरकावली आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। ही घटना न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर घडली। न्यायालयानं संबंधित वकिलाविरुद्ध तातडीनं कारवाई न करता तो अस्वस्थ असल्याचं नमूद केलं, मात्र याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला। जूनमध्ये पावसानं दडी मारल्यानं रखडलेल्या खरीप पेरण्यांना जुलैतील समाधानकारक पावसामुळे वेग आला असून वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत 3,40,521 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 84% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांच्या लागवडीला गती मिळाली आहे। विदर्भ देवस्थान समितीच्या वतीनं श्रीकृष्ण मंदिर माता खिडकी इथं झालेल्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील 60 अधिक मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले। मंदिरांचं व्यवस्थापन, नोंदणी, धर्मदाय आयुक्त कार्यालयाशी समन्वय, कायदेशीर बाबी आणि मंदिर संस्कृतीच्या संवर्धनावर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली। विशेष सखोल पुनरीक्षण SIR मोहिमेत वेळेत पूर्ण करण्यासाठी नागपूर शहरातील BLO सोबत प्रत्येक प्रभागात मनपाचे कर संग्राहक नियुक्त करण्यात आले आहे। राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत ही जबाबदारी कालमर्यादेत पूर्ण करण्याचं आवाहन मनपा आयुक्त डॉ विपिन इटनकर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संयुक्त आढावा बैठकीत केलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: FM बँड 100.6 MHz पर विविध भारती का यह नागपूर।

0: 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षतेखाली आज नागपूरच्या हॉटेल रॅडिसन ब्लू इथं ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून या बैठकीत सदस्य देशाचे परिवहन मंत्र्यांनी आपल्या देशाच्या परिवहन संदर्भातील घोषणापत्रांचं सादरीकरण केलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया, इथिओपिया या देशातील परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. याप्रसंगी नितीन गडकरी यांनी उद्घाटनपर आणि समारोपीय संदेश दिला. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की ब्रिक्स सदस्य देशांची लोकसंख्या ही जगाच्या 40% जास्त GDP समावेश करत असून या ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन संदर्भातील मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील घोषणापत्र देखील मत करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज ते न्यूझीलंड इथं आहेत. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताच्या पंतप्रधानांनी न्यूझीलंडला भेट दिली आहे. या भेटीत दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होत आहे. काही महत्वाच्या मुद्द्यांवर स्वाक्षऱ्या झाल्याचं नुकत्याच सुरू झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगण्यात आलं. दरम्यान उभय देशातील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जात असल्याचं वार्ताहर परिषदेत सांगण्यात आलं. देशाचा 90% अधिक व्यापार समुद्री मार्गानं होतं, त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीसह ऊर्जा सुरक्षिततेसाठी सागरी सुरक्षा महत्वाची असल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. आज सकाळी केरळमधील विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या युद्धनौकेचं नौदलाच्या ताफ्यात राजनाथ सिंग यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 27% जलसाठा शिल्लक असून अनियमित पावसामुळे भविष्यातील पाणी टंचाईची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रभावी पर्याय ठरतो आहे. आतापर्यंत सार्वत्रिक दमदार पाऊस न झाल्यानं प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. आगामी काळातही पावसानं पाठ फिरवली तर जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट ओढवू शकतं. लंडन इथं लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या ऐतिहासिक महिला क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ पहिल्या डावात कालच्या 1-21 धावांवरून पुढे खेळणार आहे. काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा माइया बाउचियर 17 तर कर्णधार हीथर नाईट 1 धावांवर खेळत होत्या. तत्पूर्वी भारतानं पहिल्या डावात 285 धावांचा सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
0: विविध भारती का यह नागपूर केंद्र है. ठीक 12 बजे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से रिले करेंगे.
2: समाप्त होता है. आप सुन रहे हैं विविध भारती, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. 12 बजने वाले हैं. थोड़ी देर में आप सुनेंगे समाचार.

0: संहिता विधेयक के मसौदे की जांच के लिए समिति गठित करने का निर्णय लिया गया था। भारतीय पर्यटकों को ले जा रही एक स्पीड बोट आज वियतनाम के फू कोक द्वीप के पास पलट गई। स्थानीय खबरों के अनुसार 15 लोगों के मारे जाने की आशंका है, जबकि 21 लोगों को बचा लिया गया है। हनोई स्थित भारतीय दूतावास ने बताया कि खोज और बचाव अभियान जारी है। उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वियतनाम के फू कोक द्वीप के पास भारतीय नागरिकों के साथ हुई दुखद नाव दुर्घटना पर शोक व्यक्त किया है। फीफा फुटबॉल विश्व कप के क्वार्टर फाइनल मुकाबले में आज देर रात 2:30 बजे नॉर्वे का सामना इंग्लैंड से होगा। दूसरे मुकाबले में कल सुबह 6:30 बजे मौजूदा चैंपियन अर्जेंटीना और स्विट्जरलैंड आमने सामने होंगे। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नागपूरच्या ब्रिक्स परिषदेत प्रतिनिधींनी केली चर्चा। देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात साकारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कामाची पाहणी। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं रवाना। आणि अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आता सविस्तर बातम्या। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रॅडिसन ब्लू इथं सुरुवात झाली। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली, अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली।
2: मुझे बहुत खुशी है कि नागपुर में ब्रिक्स कंट्रीज का कॉन्फ्रेंस हुई और उसमें ब्रिक्स कंट्रीज जो है वो वर्ल्ड की 40% पॉपुलेशन कवर करती। ट्रांसपोर्ट सेक्टर में विशेष रूप से हमारी रोड सेक्टर, रेलवे, जलमार्ग और एविएशन, एक क्षेत्र में कार्बन न्यूट्रल हम कैसे बने, अल्टरनेटिव और बायोफ्यूल का भी उपयोग कैसे करें और प्रदूषण से तो मुक्ति मिलेगी भी।
1: लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे। तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलंय, असंही गडकरी यांनी सांगितलं। अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारलं जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं। कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शनं, परिषदा याकरता देखील कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला एक वेगळी ओळख त्यामुळे मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला।
3: कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करतात। आताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर आहे त्यातला सगळ्यात मोठा अशा प्रकारचा हॉल आहे, त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या एग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग हे देखील या ठिकाणी घेतात।
1: दाभा गावालगत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 21.7 हेक्टर जागेत राज्य सरकारतर्फे हे सेंटर उभारलं जात असून 2000 आसन क्षमतेचं ऑडिटोरियम हे इथल्या आणखी एक वैशिष्ट्य आहे। इथलं सभागृह आकारमानानं देशातील सर्वात मोठं सभागृह असणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मौजा नारी इथं उभारण्यात येणारा महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत तसंच प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत स्वप्नपूर्ती ईडब्ल्यूएस सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन उद्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महापौर नीता ठाकरे भूषवतील। राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0: यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 गैरवापर करून जमिनींच्या नोंदीमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या महसूल विभागातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबन नव्हे तर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. चौकशी समितीच्या अहवालात गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं. 22 जुलैपासून राज्यभर विशेष महसूल शिबिरं घेऊन सेवा हमी कायद्याअंतर्गत 10 लाख कुटुंबांना महसुली सेवा देण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी जाहीर केलं. बोगस बियाणे प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे पर्यटकांसाठी येत्या 12 जुलैपासून अर्थात उद्यापासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन ही विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक बीएस प्रकारातील नवीन लालपरी बसमधून प्रवाशांना गार्डन, देवी, किल्ला, लेक, पंचबोल आणि भीमकुंड पॉईंटसह प्रमुख पर्यटन स्थळांचं दर्शन घडवण्यात येणार आहे. बस अमरावतीहून सकाळी 8 वाजता सुटून संध्याकाळी 5 वाजता चिखलदऱ्यावरून परतीच्या प्रवासाला निघेल. अधिक माहितीसाठी आणि आरक्षणासाठी प्रवाशांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचं आवाहन एसटी प्रशासनानं केलंय. पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय बेरोजगार तरुणांना पैशांचं आमिष दाखवत देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर चंद्रपूर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक सतर्क झालंय. या पार्श्वभूमीवर दुर्गापूर इथल्या 1 आणि गुग्गुस इथल्या 2 अशा 3 संशयित तरुणांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्या देशविघातक कारवायातील थेट सहभागाचे कोणतेही पुरावे आढळून न आल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र त्यांच्या हालचालींवर पोलिसांचं लक्ष असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. यावेळी बोलताना बोधगया ही गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी असल्याचं त्यांनी सांगितलं. या यात्रेत नागपूरसह इतर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ लाभार्थी 11 ते 16 जुलै दरम्यान विशेष रेल्वेनं तीर्थदर्शनासाठी रवाना झाले आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे 60 वर्ष आणि त्यावरील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या विजन 300 कोटी वृक्षारोपण आणि 1 पेड माके नाम या अभियानाअंतर्गत पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्षारोपण केलं. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं किमान 1 वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करावा, असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, डीन डॉ सुजाता दूधगावकर, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेता तर एकूण 65,82,623 हेक्टरवर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात 39% पेरणी झाली आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आलेला आहे. अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी आणि शैक्षणिक मान्यतेसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित अॅक्युकॉन 2026 राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. स्वतःला पाठदुखीच्या त्रासातून अॅक्युपंक्चरमुळे आराम मिळाल्याचा अनुभव सांगत त्यांनी या उपचार पद्धतीच्या प्रभावीपणावर विश्वास व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे डॉ रुमी बेरामजी यांनी राज्यात 4,500 नोंदणीकृत अॅक्युपंक्चर तज्ज्ञ कार्यरत असून त्यापैकी 60% महिला असल्याची माहिती दिली. हवामान. आज आणि उद्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. परवा 13 तारखेला गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं. दरम्यान पावसानं उघडीप दिल्यानं हवामानात उकाडा वाढलाय. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नागपूरच्या ब्रिक्स परिषदेत प्रतिनिधींनी केली चर्चा. देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात साकारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कामाची पाहणी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं रवाना. आणि अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 100.6 MHz-वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15:40 झालेत. शोध सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांसारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत वसंत आजगावकर यांच्या स्वरात सोपानदेव चौधरी यांची शब्दरचना, स्वरसाज वसंत आजगावकर यांचा.

श्रोत्या कार्यक्रमात आता आपण ऐकत होतात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं आणि स्वरबद्ध केलेलं संत चोखामेळा यांचं हे गीत. आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांसारा. कार्यक्रमात आता वेळ झाली एक अल्पसा विराम घ्यायची.

0: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया। बेचा नहीं, बस यूज किया। थैंक यू लाइन लेंडर।
1: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं। फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प। गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर। फॉर कॉन्टैक्ट कॉल 709-0307-307। विजिट अस लखतगंज नागपुर।
2: नागपूर महानगर पालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा।
3: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या। जनहितार्थ प्रसारित।
4: श्रोत्यादैका हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन। सोमवार दिनांक 13 जुलै 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067-25601 आणि 25292266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

श्रोत सांजारा कार्यक्रमात आता एकवीत आहोत. अरे संसार संसार या चित्रपटासाठी सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश चिमुरकरांचं गीत, स्वरसाज अनिल अरुण यांचा.

आशा भोसले यांच्या स्वरात पी साळवाराम यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते वसंत प्रभू. शोधो कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत लता मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकरांची शब्दरचना, स्वरसाज पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोतो, सांजारा कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही आपल्याला ऐकवित आहोत नवरी मिळे नवऱ्याला, या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात, शांताराम नांदगावकरांची गीतरचना, संगीतकार अनिल अरुण.

श्रोते, आत्ताच आपण ऐकलात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. हा कार्यक्रम FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून सादर करण्यात आला.

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी
1: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी आकाशवाणी
1: विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत आपली आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करते
0: त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा
1: 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्या सारख्या श्रोत्यांमुळे आहे खास
3: श्रोत्या आता एका हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन सोमवार दिनांक 13 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं

0: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचे विविध भारती केंद्र आहे. 6:58 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी संबंधित वार्ताहर परिषदेत दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. नासलेले आणि मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी तिसऱ्या दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील शासनस्तरावर प्रलंबित असलेले आरोग्य विभागाचे प्रस्ताव तातडीनं मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

0: श्रोता, इस गीत के साथ ही पूरा हुआ प्रोग्राम चित्रलोक, जिसे आप सुन रहे थे हमारे मुंबई केंद्र से। FM शंभर पूर्णांक 6 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी नागपूरचे विविध भारती केंद्र आहे। 8:42 झाले आहेत। श्रोते, प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक आस्थापना, शासकीय आणि निमशासकीय संस्था, पर्यटन, विवाह समारंभ, धार्मिक कार्यक्रम तसंच इतर विशेष प्रसंगांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परवाना अंतर्गत खासगी बस वाहतूक सेवा वैधानिक बाबींची पूर्तता करून उपलब्ध करून दिली जाते। मात्र अनेकदा नियमांचं पालन न करता मनपा हद्दीत अवैधपणे प्रवाशांची वाहतूक केली जाते, ज्यामुळे शहर बस सेवा वाहतुकीवर विपरीत परिणाम होऊन महानगरपालिकेचं मोठं आर्थिक नुकसान होतं। या समस्येवर आळा घालण्यासाठी मनपा, पोलीस वाहतूक, आरटीओ आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं संयुक्तपणे कठोर कारवाई करावी असे निर्देश श्रीमती नीता ठाकरे यांनी दिले। नागपूर मध्यवर्ती कारागृहात विशेष गळाभेट कार्यक्रमांतर्गत 166 कैद्यांची त्यांच्या 283 मुलांशी भेट घडवून आणण्यात आली। सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं कैद्यांच्या 220 मुलांना शालेय दप्तर, पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। जिल्हा न्यायाधीश ए आयचित यांनी कैद्यांना सकारात्मक बदल घडवून आणण्याचं आवाहन केलं। चंद्रपूर जनता महाविद्यालयात आजपासून 11 वर्षाखालील मुला मुलींच्या महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ निवड स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला। महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं आयोजित या 3 दिवसीय स्पर्धेत राज्यातील 30 जिल्ह्यातील शेकडो उदयोन्मुख बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत। स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्यानं प्रत्येक सामना चुरशीचा ठरणार आहे। आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या नियमानुसार ही स्पर्धा पार पडत असून प्रथमच चंद्रपूरला या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं यजमानपद लाभलं आहे। भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे। या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज साऊथ हॅम्प्टन इथं खेळला जात असून अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 13व्या षटकात 1 गडी बाद 144 धावा झाल्या होत्या। इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच जिंकली आहे। आगामी 2 दिवस नागपुरात आकाश अंशतः आभ्राच्छादित राहण्याचा आणि सौम्य पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल। नमस्कार।
0: FM 106.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। श्रोता, कुछ ही पलों में ठीक 8:45 पर दिल्ली केंद्र से सुनेंगे हिंदी में समाचार। समाचारों के लिए कृपया प्रतीक्षा कीजिए।

श्रोता बेला के फुल प्रोग्राम के आखिर में आप सुन रहे थे दीवाना। इस फिल्म से मुकेश का गाया, हसरत जयपुरी का लिखा गीत, संगीत था शंकर जयकिशन का। इस गीत के साथ ही बेला के फुल प्रोग्राम का ये सुरीला सफर अब हुआ पूरा, जिसे आप सुन रहे थे FM बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी नागपुर के विविध भारती केंद्र से। FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज़ वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। श्रोतो, आता एका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.8 अंशाने कमी होतं, तर किमान तापमान 24.6 डिग्री सेल्सिअस, जे सरासरी इतकंच होतं। येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या क्षेत्रात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। हवामानाचा अंदाज आपण ऐकला। FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30:05 झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55 शुभरात्री। जय हिंद।